तारखेर सकाळी 10:11 म्हणासर आमचे संगी हजर असा मनेस्तीन खॅरन क्रास्ता गौपीन तिचे संगी उलोव फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसरू नका ताळो उमाळो शीद प्रसार येस मंगळारा तुमच्या रेडिओ सारंगार ही जाऊन असा रंगरंगाळ.

ताळू उमाळू शिध प्रसार एस मुंगळारा ऑगस्टच्या 4 तारखेर सकाळी 10:11 म्हणासर आमचे संगी हजर असा मनेस्तीन ख्यारीन क्रास्ता गौपीन तिचे संगी उलोंग फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसरनाकात ताळू उमाळू शिध प्रसार.

0: सगळ्या माटवांत घरांत भितर भोंवता। लांब गागरो घालून हर ते मादिनांतली थोडी तरणाटीं पळोवन हांसताली। निनगे आवा गा लग्न राजा म्हणटना म्हाका कित्याक काजार, आनी की प्राय जावंक ना, तें पुरा म्हज्या गवडा कडेन विसारी जाय। राजू म्हणटना जमलेली थोडी 50 वर्सां वयली मालगाडी गवडाचे तशें राजचे रूप ताळ करताली। निंगी कितेंगी एका स्वप्नांत गुंताली भोंवताली चिंताली। दुसऱ्या दिसा मरूर तावन व्हंकलो सोवर आयलो। कांतान हळ्ळ्यांत एक फातराचे नंदी दिवूळ आसा। तांतू दोनी हळ्ळ्याच्या भटांच्या काजारांक संभ्रमीक पुजे कार्यक्रम चलता। उपरांत राजप्पा गवडाच्या माटवांत गड्ड जेवण। काजाराचे कार्ये संभ्रमान मुग्धताना होकाल जानकीचे दोळे सर्वांचेर पडतात। ह्या मध्ये सुडसुडाय नासलो राजू दिसता। सरशी उज्याच्या ल्हान फुणकुल्यांत भटाची मंत्राची थिंपी उसळटा। गायचें तूप तेल गंद धूंप हे सर उज्यांत बसमून सप्तपदीची नियंत्रण सुकनासतना ताळमद्दळेचो आवाज रावनासतना लिंगे गवडा आनी जानकी वस्तुराच्या पोंताक कट घालून उज्या बोवारी घुवन करीमणी बांदून फुलासो जेलो गळ्यात घालून होकाल आनी नवरो जाली म्हणून गट्टी मेळासो आवाज कळयतालो। तेन्नाच अक्षता काळू पडलो। आपल्या होकलेक लिंगे गवडान हासे मणयार बसतना पळयलें। ताका तें अदीक सोंपतालें, पूण जानकी ह्या गांवच्या हर एक मनशाक पळयतालें। सबार नमुन्यासो साडयो पान पड खावन पीक उडोवनसो लोक दिसतालो। मरूर तावन बैलांचे गाडयेर कांताना हाडलेक पावताना मदे रानांत सावळी ताका पसंद जाल्ली। लंबायेचें पेंट तें 15 बैलांच्या गाडयांनी तासो वर आयिल्लो। कांताना हळ्ळी सुडसुडीत दिसताली। माटवांतल्यांक पळयलें, कांताना हळ्ळी ताका सोबीत दिसली। बरें बरें सर, सदां सुडसुडीत आसल्या तरणाट्याक पळयतालें तें। नांव कळीत ना जाल्यारी हेस हळ्ळेसो म्हणलें गमन करी लागलें। राजू लिंगे गवडाच्या बारीक आवाजाक जवाब दिल्या राजूक पळयलें जानकीन। आपल्या ताळी बांदल्या घोवाक आनी नौकर काम करच्या चेड्याक पळोवन ह्या गरसो विश्वास जानकीक पारखूंक जाल्लो। पिरलुकेसो आवाज लिंगे गवडाचो परत सादलो। ती रात पुनवेची आनी एका म्हयन्याक चंद्रगुत्तीसो जात्रो आसा। ते ह्या कुळयेक कळीत। मरूर यक्षी सारे कोप्पा गुडाडी सारे मरूरू बेट्टद कुर्ली जडेकुळगा तवनंदी ह्या हळ्ळेच्यांक चंद्रगुत्तीची अम्मा रेणुका सांबाळटा आनी रानवट वाटांनी राखता। तें ह्या कुशीक जियेतल्यांक कळीत। देखून तांची विशेष भक्त। ह्या जात्रे विशीं थंय पावल्यांक कळीत ती। पयली रात जानकीन कांतनहळ्ळींत पुनवेच्या चंद्राच्या उजवाडान पाशार केल्ली। तिस रात जानकीक निराश जाल्ली। बावल्लीं कनकांबाचीं फुलां एकठांय करून जानकीन बागीर उक्तें करून भायर उडयतना मुखार दिसलो ताका राजू। बैलांक कुळीत दिवन तांची पाट पुसून तांकां धुवन खाण दिवन आसतना राजूचें बलिश्ट बावळे हर्दे पाट विणगे पळयल्ल्या जानकीचे दोळे रातीची न्हीद खळण उलपाल्यारी भरजळूंक लागले। पाटी कुडाक पळयलें ताणें परत राजूक। असलो एक साकर मरुरांत कित्याक जल्मोंक ना चिंता तें आनी राजूक सपळोवन रावता। तशें आपल्या पतीक चिंतून आपल्या गतीक रडटा। मसाळ तशें बलिश्ट आंग तशें तरणाटपण राजूचें रोसाळ कोबू गाण्याक दिवन उडयल्लें चिवड आपल्या घोवाचें ककर्ण राजूची दिश्ट जनेला कडेन गेली। आपल्या धन्याची पतीण जानकी गवडिनीक पळयतना तो लजलो। सरशी उडयल्लो बैरस आंगार घालतना त्या बैरसाक सगळें आंग दापूंक जायनासतना विशाल हर्दे दिड्ड्या बरें दिसलें जानकीक। एक हासो दिवन तें भितर गेलें। कितें गी चिंतून गोडशीं चिंतना ताचे लागीं जातालीं। आपणाक दिल्लो हासो पळोवन आपूण दनिनीक मेस्वला म्हणलें राजूच्या गमनाक वसोंक जानकी वयर अभिमान भोगलो। 25 वर्सां प्राय जाल्यारी भुरगीं मोत्ताची राना सुवातांनी भोंवल्ली कूड राजप्पा गवडाच्या घरास ताका कामासो हरबोस। त्याच खातीर राजप्पा गवडान ताका राजू म्हणलें नांव मोगान दवरूंक सांगिल्लें। ह्या नांवां आनी मोगाच्या पोळयेंत राजप्पा गवडाचें मोव आसा म्हणून हळ्ळ्यांतले थोडे जिवंत आशिल्ले म्हातारे गुपीत उसारताले। ह्या बोटांनी मेसच्या बोंडांत त्राण नातल्या तोंडांत दान नातल्या म्हाताऱ्यांक पळयतना निंगीक आपल्या तरणाटपणाच्या कुडीचें रुपणें मोतीक येता। बसावणाचो जात्रो सुरू जाल्लो हप्तो तो। ನೋವೆ ಹೊಕ್ಕಲ್ ಜಾನಕಿ ಲಿಂಗೇಗೌಡ ಸಂಗಿ ಸಶ್ಯ ಸಲ್ಯ ಬಸವಣ್ಣ ಚದಿವುಳ ಗೆಲ್ಲೆ ಲೋಕಾಚಿ ದೀಸ್ಟ್ ಜಾನಕಿ ಚೇರ್ ಕೊಡ್ತಲಿ ಸಡ್ ಸೊಬಿತ್ ನಾಜಲರಿ ಲಕ್ಷಣಚೆ ಜಾನಕಿ ತ್ಯಾ ಹಳ್ಳೆ ಚಲೋಕಾಕ ಸಡ್ ಕುರುನ್ ಸ್ತ್ರೀಯಾಂಕ ಮೆಸ್ವಣೆಕ್ ಜಲ್ಲೆ ಹಂಗಾ ಜಾತ್ರ ವೇಳಿ ರಾಸು ಜಾತ್ರೋ ಅನಿ ಪಂದ್ಯಾಟ ಅಸ ಕಾಂತನಹಳ್ಳೆಂತ್ಲೋ ರಾಸು ರಾಸು ಮೊಳರ್ ಬೊಯ್ಲಂಗ್ ದಣೋಂಚೆ ಪಂದ್ಯಾಟ ಪ್ರಖ್ಯಾತ್ ಯಾ ಪಂದ್ಯಾಟ ಅಂತ ರಾಜುಚೆ ಪ್ರದರ್ಶನ ಸಟ್ತಿಕ ಆಕರ್ಷಣ ಏಕ ಖುಷಿನ ರಾಸು ಕುರಾವನ್ನು ದಾಂಡೈತನ ಅನೇಕ ಖುಷಿನ ತರ್ನಾಟೆ ತ್ಯಾ ಪಾಡ್ಯಾಂಗ ದೂರನ್ ವೆತ್ತಾತ್ ಅಂತೂ ಜೀವಾಕ ಅಪಾಯ ಅಸ್ತ ಪೂಣು ರಾಜುಗೆಂಗಿ ತೆನ್ಸ ಫರಕ್ ಪಡನ ಹರಿಯಕ ವರ್ಷ ತಕ ಸಲ್ವಣಿ ಮೆಳ್ಳಿನ ಅಶೆ ತೋ ಸ್ತ್ರೀ ಸಂಘಾಕ ಲಕ್ಷಿಲೋ ಸರ್ವಾಂಕಿ ರಾಜು ಜೈ ತಚ ಕತಿರ್ ರಾಜಪ್ಪ ಗೌಡನ್ ದೋನ್ ಬಲಿಷ್ಟ ಬೊಯ್ಲಂಚಿ ಗಾಡಿ ತಕದಿಲ್ಲೋ ತ್ಯಾ ಬೊಯ್ಲಾಂಕ ತೊಕ್ಕೆ ದಾಯ್ ಮಾಲಿಸ್ ಕರ್ತ ಜಾನಕಿಯವನು ತೀನ್ ದಿವಸ ಅಲ್ಲೆ ತೀನ್ ರಾತಿ ತನೆ ಲಿಂಗೇಗೌಡ ಚಾಯ್ವೆಂಗಿ ಅಂತ ಪಶಾರ್ ಕೆಲ್ಯಾತ್ ಕೂಡ್ತಾಚಿ ಬೀಟಿಚ ಖಟ್ಲ್ಯಾರ ಲಿಂಗೇಗೌಡ ಸಂಗಿ ಪತ್ಲೈಲ್ಯಾರಿ ಮೋತ್ ತಚಿ ಬೀಟಿ ಚರುಕಚ ಸರ್ಕಿ ಸಶ್ಚ ರಾಜುಕ್ ನೀಯಾಳ್ತನ ಲಿಂಗೇಗೌಡಚಿ ಘರೋಣಿ ಐಕೊಂಕು ತೆ ನಿರಾಸ್ತ ರಾಜುಚ ಶಿಳೋಣೆಕ್ ಆಸಕ್ತ ದಾಕೈತ ಬೋಫ್ ಅಂತ್ಯಾರ ದೋ ಕರ್ಗೋನು ರಾನ ಕುಶಿಂತವನು ಕುಗ್ಲಿಚಿಂಗಾಯನ ಐಕತನ ಬಂಗ್ರಾಳೆ ಅವರ್ಣಚ ಕೀಳ್ನಾಕ ಘೇವನು ಕಾಂತನಹಳ್ಳೆಂತ್ಲ್ಯಾ ರಾನಾಮೌಲ್ಯಾನ್ ಇಡ್ಯಾಂತ್ಲ್ಯಾನ ಸುರಿಯಾಚೆ ಏಣೆ ಜಾಂಚ ವಕ್ತ ತೇ ಉಟ್ಲೆ ಅನಿ ಜನಲ ಕುಶಿನ್ ಪೊಳೋಂಕ್ ಲಗ್ಲೆ ರಾಜು ತಕ ದಿಸ್ಲೋನ ತಚಿ ದೀಸ್ಟ್ ಪೈಸ್ ಪೈಸ್ ಗೆಲಿ ಹಳ್ಳೆ ಚಾತಾಳ ಕುಶಿನ್ ಗೆಲಿ ಅನಿ ರಾಜು ಚೇರ್ ಕನ್ಸ್ಲಿ ತ್ಯಾಮೋದೆ ರಾನ ಕುಶಿಂತ್ಲ್ಯಾನ ತೀನ್ ಮೋರು ನಿಳ್ಷ ಪಚ್ವರಂಗ ಚೆ ನೆಸಣ್ಣೆಸಲ್ಯವರಿ ಆಂಗ್ ಫುಲೋನ್ ವೆತನ ಯಾ ಕುಶಿಕಿ ಮೊರಾಚೆ ಸಂತಾನ ಅಸ ತೇ ಜಾನಕಿಕ ಕಳಿದ್ಸಲೆ ತಳೆ ತಾವ್ನ ಯೋಂಚ ರಾಜುಕ್ ಪೊಳೇತ್ರವ್ಲೆಂತೆ ಸುರ್ಯಾಚಿ ಕಿರಣ ಕಿತ್ಲಿ ತೀಕ್ಷ್ಣಗಿ ತಚಕಿ ಸೂಕ್ಷ್ಮತರಾಚಿ ಚಂಚಲ್ ಚಿಂತನ ಜಾನಕಿಚಿ ರಾಜು ಕಡೆ ಉಲೋಂಸು ಸಂದರ್ಭ ತೇ ಸೊತ್ತಲೆ ಅನಿ ರಕ್ತಲೆ ಗೌಡ ಗರಸ್ ರಾಜು ಸೊನಷ್ಟೋ ಅನಿ ಆಜ್ ರಾಜುಕ್ ನಾತ್ನ ಸೊಮುದೋ ಅನಿ ಮಸ್ಲೆ ಚಿಕ್ಕಡಿ ಜಾನಕಿನಿನ್ಸ್ ಹಡುನೆತನ ಲಿಂಗೇಗೌಡಕ್ ಖುಷಿ ಜಲಿ ಆಪ್ಲಿ ಪತಿಣ ಸರ್ವಾಂಕಿ ಪಸಂದ್ ಜಲಿ ತಶೆ ತಕ ದುಬ್ಳೋ ಅನಿ ಗ್ರೇಸ್ತ ಮುಳ್ಳೋ ಭೇದ್ಭಾವನ ತೇ ಚಿಂತನ ಲಿಂಗೇಗೌಡಕ್ ಪೊಳೆಲ್ಲ ಜಾನಕಿಕ ಕಿತೆಂಗಿ ಕೌಜಣ್ಣಿ ಜತನ ಆಪ್ಲೆ ಗೋವಾ ಚತೊಂಡಾಕ ಪೊಳೆಲಾಗ್ಲೆ ವಾಡ್ ತಕ ವಾಡ್ ತೋ ಅಂಸಸ್ಸು ಗಟ್ಟು ಕೌಂದಿ ತೋ ವಾಸಿಲೇನ ಹೇ ಘರ್ ಪಟ್ಲೆ ತೋಟ ಬರೇ ಬಲಾಯ್ಕೆ ಬರಿ ತಸ ತಶೆ ತಚೆ ವಿಷಿ ತು ಕಾಯ್ ದಕ್ಷೇನಕ್ಕ ಹೆಣೆ ತೋಟ ವೆತಾನ ರಾನಾಕ್ ವೆತಾನ ತುವೆ ರಾಜುಕ್ ಸಂಗ ದಿವ್ಯತ್ ಲಿಂಗೇಗೌಡನ್ ಸಂಗ್ಲೆ ಅಪ್ಲೋ ಗೋ ಕಿತ್ಲೋಮ ವಾಳ್ ಮುಣನು ಜಾನಕಿ ಚಿಂತನ ರಾಜು ನಾತ್ನ ಮುದ್ಯಾಕ ರಕ್ತಲೋ ಘಟ್ಟ ಖಾ ರಾಜು ಅನಿ ತು ಕಸದಾ ಯಾವನ್ಸು ವಡ್ತ ಮುಣನು ಅಪ್ಲಿ ಕೂಡ ದೊಡ್ತನ ರಾಜುನ್ ದಿಷ್ಟು ವೈರ್ ಕೇಲಿ ತಶೆ ಜಾನಕಿ ಚಗೊಂಟೆ ಸೆಕೈಲ್ಯ ಖುಷಿ ಚ ವಿಭಾಗಕ್ಕ ಕನ್ಸ್ಲಿ ದೋನ್ ರಾನಾಂಕ ವೇಗ್ಲೆ ಕರುಂಕು ಕೆಲ್ಯ ಖಣಿಯೇ ಚೆಪ್ಪಿಂತೂರು ತಚ ದೊಳಂಗ್ ದಿಸ್ಲೆ ವಾಡಲೆ ಮುದೆ ಹತಾಂತ ಚಿಡ್ಡಿರೆ ರಾಜುನ್ ಅನಿ ಮಸ್ಲೆ ಚಕಡಿ ಅಂತ ಲೊಳೈಲೆ ಅಪ್ಲ ತರ್ನಾಡ್ಪಣಾಚೆ ಶಿರೇಕ್ ಏಕ ಶಿರಾಣ್ ಮರ್ಲೆ ಬರೀ ಭಕ್ತನ ಬಗವಲ್ಯ ಜಾನಕಿನ ಬಗುನುನ್ಸು ಪಲೋ ಸಂಬಳಂಕು ಪೊಳೆಲೆ ತೇ ಹಸ್ಲೆ ಹೇ ಪೊಳೋಂಕು ಲಿಂಗೇಗೌಡ ಗೈರ್ ಹಜರ್ ಜಲ್ಲೋ ರಾಜು ಚೇರ್ ತಕ ಬರೋ ವಿಶ್ವಾಸ ಸ ಗೋವಾಚೆ ಫರ್ಮಾಣ್ ಮೇಳಿಲೇನ ತೆಸ್ ಸಕಾಳಿ ಜಾನಕಿ ಆಂಬೆ ಅಪಾಡಿಯಕ್ ರಾಜು ಗೆವನ್ ಗೆಲೆ ಆಂಬೆ ಜಾಂಸೋ ವೇಳ್ತೋ ಬಸವಣ್ಣ ಚ ಜಾತ್ರೆ ಚ ವೇಳಿ ಪೃಥ್ವಿ ಫಳ ಬರೀತಸ್ತ ಆತ ರಾಜು ಸಂಗಿ ಜಾನಕಿ ಸುಗಮಯೇ ಚ ವಟೆನ್ಸಲ್ತನ ಕೆಣ್ಬೆ ತೊಟ್ಟನ್ ಗೂಂತನ ಗಡ ಎಚ್ಚ ಬುಂಡಿಯರ್ ಮೂಜುಂಚ ಸಾನಿಯಕ್ ಪುಳೆತ ರಾಜು ತೂ ಅಂಚ ಮರುರ ಕೆತ್ತಾಯಿಗಿ ತಂಡುವಾರ್ಯಾಕ ಮಧೂರ್ ತಳೋ ವಾಳ್ತನ ರಾಜುಚ ಶಿರಾನಿ ರಕ್ತಾವೇಕ್ ಸಡ್ತ ಆಪ್ಲೆ ದನಿನ ಕಡೆ ಉಲೆ ಇಲ್ಲೆ ತಕ ವರ್ತೆ ಅಭಿಮಾನ ಚೆಜಾಂಗ್ ಪೌತ ಬಸವಣ್ಣ ಸುಜಾತ್ರು ಸಲ್ತಲು ನಿಮಾಣು ದೀಸ್ ಜೈತೋ ಲೋಕ್ ಕುಡ್ಸಲ ತಶೆ ರಾಜು ಪಾಡ್ಯಾಕ್ ದೊರುಂಗು ಆಯ್ತು ಜಲ ತಣನ್ಸು ಪೋಸ್ಕೆಲ್ಲೆ ಪಾಡೆತೆ ದುನೀ ಖುಷಿನ್ ಲೋಕ ಸುಬೋಬೋ ಮೊದೆ ಮಾತಿಯ ಸೊರಸ್ತೋ ವಿವಿಧ ವಸ್ತುರಂಚೆ ಪ್ರದರ್ಶನ್ ನಿಮಾಣೆ ತಯಾರು ಪಾಡ್ಯಾಸು ಪಂದ್ಯಾಟ್ ಜೈತ್ ರಾಜು ಚೆನ್ಸ್ ಪೂಣು ರಾಜು ಚ ಕುಡೀರ್ ಘಮಾಚೆ ಜನನ್ ರಾಜಪ್ಪ ಗೌಡ ಚೆ ಕಾಳೀಸ್ ಮುರ್ಗೊಡ್ತನ ಜಾನಕಿ ಚ ತಾಳೆತಾವನು ಬಿರ್ಮೋತಿಸೋ ಸುಸ್ಕಾರ್ ಜಲರಿ ತರ್ನೆಟ ರಾಜುಕ್ ಹೆಂಕಿ ತೆನ್ಸನಿ ನಿಂಗಿಚಿ ಅನ್ಕಿಟಿ ಮುರ್ಗಟ್ಲಿ ಏಕ ಹಫ್ತೇನ ರಾಜುಚೆ ಘೈ ಗೂಂಡ್ಜಲೆ ಯಾಮದೆ ಸ್ವತಃ ಜಾನಕಿನನ್ಸ್ ರಾಜುಚ ಪಾಟಿಕ್ ತೇಲ್ಪುಸ್ಲೆ ತಶೆ हे जानकीचे गोवा की तशें आपल्या मांवाकी कळीत. साकर आनी धनीन सो बांदतो नेय मोग करणार असो या आवय पुतासो. जायते पावटी जानकी रानांत घुसला आळांक पळोवच्या खातीर. म्हयन्याच्या वायद्याक जानकीक मरुराक दडूंकू जानकीचो बापय भिमण्णा गौडा कांतनहळ्ळेक पावलो. तशें जानकीक धाडूंक उपकार मागा लागलो. घोव बायलेक सांगता धाडूंक आमंत्रण दिलें. सन्माना संगी भिमण्णाक पाटी धाडलें. ह्या पावटी राजूक संगी घेवनूच या, म्हज्या भरतारा. जानकीच्या काळचो तावन तालो उठलो. लिंगे गौडाकी खुशी जाली. जायत, ताचीच गाडी सुरगार आयल्यार जाली. भोयली तरणाटे, राजूय तरणाटो वग्गे पाव येता. पारव्यांच्या आवाजान ही खबर जानकीन राजूच्या कानांत ओंपली. राजूच्या कानांत घुंगूरले रिगुलो अनुभव. भियेनाका, लिंगे गौडा येता. शिवाय तुका आमचें घर पळयल्यार बरी जाता. हळ्ळी सोंपतली. शिवाय आमच्या हळ्ळ्यांतल्यानच तुका एक चेडूं पळयल्यार जालें. तें लजलें, दोडलें, ओणसापलें रंग बदलतालो. म्हाका काजराची प्राय जावंक ना तेणी न्ही. सद्याक काजरस नाका, घागेलो तो. तुज्या दोगां बैलांक तरणाटपण येवन आमच्या शारदेक वासरूं जालां आनी तूं तेल पुसरूच आसाय. जावं दी, कितेंय जावं तुका आमच्या हळ्ळेचेंच चेडूं हाडटां. मरुराक वेसो दीस उदेलो. दनपरां जेवण जावन जायती पोळी मोव रांदवे गाडयेर घालन गाडयेक सुरंगार रावन होकाल आनी न्हवऱ्याक गाडयेर बसोवन राजप्पा गावडान पुता आनी सुनेक मरुराक धाडलें. आनी जानकीक थंय सोडून पुताक पाटी हाण आपोवन हाड म्हूण सांगून राजप्पान हुकूम दिली राजूक. थंड वाऱ्यांत त्या रानांत रुकामुळ्यांतल्यान बैलाच्या गाडयेच्या रस्त्यान बैल गाडी ओडून वेताले. चालक राजू जाल्ल्यान मालक लिंगे गौडा आनी मालकीन जानकी. मुखल्यान दोन बैल. गाडी चलयतलो राजू. पाटी मोव गजडेर घोव आनी बायल. गाडी चलतना किणकुळे आवाज उठयतना रानांतल्या मांकड्यांची उसांबळाय चडली. कांतना हळ्ळींत गंधाचे, सागोण्याचे, बीटी, देवदारी, सुरंगी, धूंप, दालचिनी रूख आसल्यार पोरमळ मात्र सुरंगी फुलांचे येतले. सगळ्यांनी रुखाचे सुदरबार, ताचे वयर मांकडाचे कारबार. रानवट वाट सदां एका घंट्याची येवदी. उपरांत मरूर रान. ह्या मदे गेंडा होसुराचे रान. सांजे वेळार गाडी मरुराक थांबली. 10 वरांक सकाळीं भायर सरली. सांजेची 5 जाताना मरुराक पावल्लें लेख घाल्लें जानकीन. जानकीक आवयच्या घरा सोडण पाटी येवंक जायनातल्यान लिंगे गौडा आनी राजू मरुरांत रावले. त्या राती मरुरांत दुवेजाव्याक सन्मान जाताना राजूकी गौडाच्या घरा भितर जानकीन आमंत्रण दिल्लें. खंयच्याय आळांक गौडा जात घरा भितर घेना आनी खाण दिना. दुसऱ्या फांत्यार मयुरांतल्यो कोगळी गायना करतना गुडांतल्या कोंब्यांनी साद घालो. पाटीव्याच्या पयलें राजूक हांव 8 दिसांनी धाडटां म्हणलो उलो दिताना जानकीन आपल्या घोवाक येवंक वत्ताय केली. तशें राजूक पळयलें. 7 दीस जाल्यार येता. घरा थोड्या कामान शहराक वसूंक आसा. जायना जाल्यार राजूक धरता. तो मात्र विश्वास मुनी समसो म्हणटना जानकीन लिंगे गौडाच्या पोल्याक चिमटो काडलो. पूण वेळ जाल्यार एक दुबाव सरलो जानकीन. कांय भिरांत ना. राजू आनी ताचे बैल वग्गी पावतले. लिंगे गौडाच्या जापीक जानकीन तिंपी गिळ्ळी. पाटी ते कांतना हळ्ळीक पावले. जैताचें पैण. आतां राजू कितेंगी चेडवां तें आकर्शण जाता. जानकीन ताका चेडूं पळयता म्हळां. खंडीत पळयतलें राजू सोबर वसो. 8 दीस पाशार जाले आनी आज अचानक कामान लिंगे गौडाक शहराक वसोंक पडलें. त्या देखून वेगी राजूक गाडी बांदिली मरुराक वसूंक. बैलांची गाडी त्याच वाटेन दनपरां मरुराक पावली. तशें जानकीक पाटी धाडची विलेवारी केली. जावं येवंक ना म्हणली खंत आसल्यारी पातिणेसो साकर धाडला म्हणलें एक गमानाक उदेलें. 4 वरार जायत्यो फळ वस्तू सामान असोवें जानकी गाडयेर बसलें. तशें आपल्या आवय बापायक कांतना हळ्ळेक आमंत्रण दिलें. मलनाडांत पातयेळेंतलें सत दुसरें ना. हें सत जायते फावटी दंडळटा. गाडी पैणाक लागली. जानकीन कांतना हळ्ळेक आनी मरुराक वेळासो अंदाज घालो. मरूर रानांत गाडयेची रोदां रिगलीं आनी राजून वेगी वेगी गाडी दवडयतना गाडी सवकास चलोवंक जानकीन सतराय दिली. मरुरांतलो रान म्हाका अंदाज ना. हांगा रानवट मनजती नांत. पूण कितेंगी भिरांत. आमी वेगीन कांतना हळ्ळीक पावल्यार बरें. राजूचें उतर जानकी कित्याक गियामसोराचें जालें. तें आपल्या पतीक लिंगे गौडाक चिंता आनी ह्या राजूक परत चिंता आनी आशेता. उरुळू बी किदा गंडा, इरुळू बरी दंडा. मलनाडांतली गाद जानकीक लागू जातली. त्या खातीर ताणें राजूक विंचलें. अम्मा कितें चिंताये? राजून गाडी रावयली आनी सकयल देंवन गाडयेच्या आड्याक बांदिल्लो लॅम्प पेटोवन गाडयेक शिरकयलो. रान सुवातेन सांजेच्या पयणाक बैलांच्या गाडयेर रिवाज आसता. एकाद्या वेळा गाडयेर आशिल्ली न्हिदल्यार बैल सिदा गाडी व्हरून व्हरतात, बैलांक वाट काडीत आसता. कोणीय शिकारेक आयल्यार ही गांवची मनशां पैण करतात म्हणून चिंतात. कितें करताय राजू गाडी रावोवन? हांसलें तें. तें जाणा गांवची रिवाज कांय ना आनी तुमी न्हिदियेत. म्हाका इजोप आयल्यार हांगास घुमटी आडगली येता, पूण म्हज्या गाडयेर म्हज्या गवडाची धनीन आसा. हांवें तिका पावोवंक आसा, जबाबदारी आसा आनी त्या गरसो मोग आसा. राजू उलयतालो. मोगाक जात ना, उंच नीस कीळ ना. चेडवान पसंद केल्यार खंयचोय चेडो तिका जाता, तशें ती आपणायता. राजून गाडी चालू केली. खंयचेंय एक जानपद गीत म्हण राजू. ते राजूच्या कुशीक बसल्या. राजूक कितें गीत ह्या रानांत हिंवकावंक सुरूशें जालें. धनीनी, तूं तूं थंय आड पड, हांव म्हाका कळीत आसलें सांगता. परसप्पा हेंडती निंगी नीरगे बंतायते, ಹೊತ್ತು ಮುಳುಗೀತು ಕತ್ತು ತಿರುಗೀತು ನನ್ನ ನೋಡೈತೆ. ಬಾರೋ ಗುಂಡ ಯಾರೋ ಕಾಣೆ ಕೊಡಪಾಣ ಬಿದ್ದೈತು, ಆಳ ಕೆರೆ ಬಾಳ ಹೊತ್ತು ಕಾದು ಸುಸ್ತಾಯಿತು. ಅಕೇರ್ ಕರ್ತ ನನ್ಸ್ ಜಾನಕಿನ ರಾಜುಕ್ಕೆ ಪಟ್ಲ್ಯಾನ್ ಗಟ್ಟ ಧರ್ತಾನ. ರಾಜನು ಗಡ್ಬಡೋನು ಬೊಯ್ಲಾಂಚಿ ದೋರಿ ಓಡ್ಲಿ, ಗಾಡಿ ರಾವ್ಲಿ. ರಾಜು ಖೌಜೆಲೋ ಬೊಯ್ಲಾಂಕ ಕಿತೆ ತೆ ಕಳಿತ್ ನಾ ಜಲೆ. ಧನಿನಿ, ಹೇ ಕಿತೆ ಕರ್ತಾಯೆ? तूं म्हज्या धन्याची बायल, खावजेलो तो. कांतने हळ्ळेची सुरवात जाल्या. हें रान उतरूंक अर्द घंट्याचो वेळ आसतलो. रानांत नर मनीस ह्या कुशीक ह्या वेळार येनात. उपरांत मेळचें होसूर रान. तें उतरूंक जायनातल्यान रानाक गाडी ह्या कुशीन गुंडायली. जानकीन वेळ काडलो ना. जानकीन राजूक गाडयेर ओडलें आनी राजू जानकीच्या सशीं पडलो. जानकीची चिंतना पारकिली ताणें. आतां ताका कळीत जाल्लें जानकीन कित्याक आपणाक लागीं केल्लो म्हूण. राजूक रानांत जावनची गणितां कळीत आनी ह्या वरवीं जायत्यो पंचायतकी जावन जायत्यांक शिक्षा मेळ्ळ्या. आनी आतां ही धनीन उंचल्या घराण्याची बायल, काजारी बायल राजू चिंता. गावडाक हें कळीत जाल्यार तो पंचायतकेचें चिंता ना. धनीनी, तूं हें कितें करताय? पंचायतकी जाल्यार हांवें भियेता तो. पंचायती करची आमी, तूं म्हाका जाय राजू. म्हजो अस्कत घोव ताका पळयताना राजूक आपणाचे आंगा वयर ओडलें जानकीन. गाडी हल्ली जाल्ल्यान बैल गाडी ओण सलोतस रावले. तांच्या गोमट्याक किणकुळे बांदल्यात, आवाज मात्र आयकता. तांकां पळोवंक दोळे आसात, खावंक तोंड आसा, लेवंक जीब आसा, पूण उलोवंक तांकां जायना. कितें पळयलां जाल्यार साक्ष दिवंक जायना. गाडी मुखार वेताली आनी राजू आनी जानकी गाडयेर न्हिदल्यांत. तांकां न्हीद पडोंक ना. राजूक हो पयल्लो अनुभव, पूण जानकी ह्या अनुभवान पिकला तशें राजूक भोगता. ताचें कर्म बैलांनी मात्र पळयजे. सांजे वेळार मांगणाची बोबाट ना कांतना हाडलेंत. रानांत बरें वारें वाळतालें, सुनगी फुलांचे स्वाद पसारतालो, काळोख पडून येतालो. राजूक आनी जानकीक घरा पावोवंक वेळ आसलो. तशें राजूक पटलून धरताना जानकीक ताच्या पती सोडास आयलो. राजूची एक वेंग त्या अस्कत लिंगे गौडान कितलें प्रयत्न केल्यारय जावचें ना. राजू करशेनांतलो आनी उसमडी बरी करशेवच्या लिंगे गौडाक लेख घालता तें. राजू उठलो कंतिश्ट मुखामळांत. ताच्या आंगांतली सकत गेल्ल्या बरी भोगलें ताका. कितेंय भियेनाका राजू, हांव आसा, हांव तुका सांबाळटा. म्हाका सुख दिल्ल्या तुका खंडीत दूख दिना, हें म्हजें उतार. जानकीचें उतार वज्रा बरी घट जाल्लें. 7:30 कांतना हळ्ळी रान काबार जालें. 8 तीं गौडा घरा पावलीं. जानकी सुडसुडीत आशिल्लें. राजून गाडये वयलो थोडो सामान घरा देंवयलो. पैण कशें जालें जानकी? राजप्पा गौडान आपल्या सुनेक विचारलें. बरें सुस्त जालाय.
1: हो राजू, गाडया मुडताय तो सोसू. वेळार पावसो तो तुका कितल्या जतनेन हाडून आयला पळय. बसाचे ड्रायव्हर सयत हाडिनात. वय मावानो, हो आसल्यान धैरान म्हाका दडलां आनी हाणें ह्या संजे वेळार खंयचेय कडेन गाडी रावयनासतना आंबून हाडला. हांसलें तें राजूक पळोवन. राजू, तूं नांव न्हय, आमच्या गांवचें गोडशें दिता. तें भितर गेलें. मामानो, म्हजो पती येवंक ना गी, फाल्यां संजेर येता खंय, शहराक गेल्यार मू. ताचें इश्ट काम राजप्पा गावडान लदीन वसली. जानकीक ती लदीन गरज दिसली ना. न्हावन खावन न्हिदल्या राजूक आपल्या दनीने चिंच चिंतना. कांय सांगल्यार गौडा गुळोस्स घालन काबार करूंक आसा, भियेता तो. आनी गाडयार जाल्लें परत चिंता. सकाळीं सुर्य उदोवन वयर गेलो. राजूक कळीत जालें ना. राजूक खाण दिवंक जानकीन निंगीक सांगलें. आवय निंगी पुता सरशीं गेली. पुताक पळ्ळें तिणें, तिका कितें गी दुबाव केल्लो. 60 वर्सांची कूड तिजी. कितें जालां रे, पुरासण जालाय रे? पुताची सुडसुडाय तिका दिसली ना. दुबाव जाल्यारी वगे रावली. सांजेर लिंगे गौडा पावलो. सगळी शहरांतली गजाल ताणें जानकीक विवरसिली. जानकीक हें कितेंय नाका, ताका फकत हळ्ळी. तशें राजू. आपली बायल शहराक वंदना तें कळीत जाल्लें गौडाक. दीस वेताले, हप्ते परतले, म्हयने उबले. त्या एका सकाळीं जानकी वंकलें. अख्ख्या दिसा खेळ्ळें जावंक ना तें घरच्यांनी चिंतना निंगीन जानकीक पळयलें. हळ्ळीची वय जीण म्हणली एक आरलूक तिका आसा. वय निंगीन सद सांगलें, जानकी आवय जावंचेर आसा. गावडा गेलें कुटाम सोंतो सान धरलें. गोडशें केल्लें राजूक पयल्लें व्हरनू दिलें जानकीन. पूण निंगीक कितें गी एक दुबाव, कोडू कसाय पियल्लो अनुभव. ती पुता हरशीं येता. सुडसुडीत आसलो पूत उदास जावनच वेता. सकत गेल्ल्या बरी एक सुरी चिंता निंगी. कांय राजप्पा गावडान आपणातें केल्ली सूक ह्या राजन जानकी वर केल्या गी. तरणाटपणार राजप्पा गावडान त्या तोटांतल्या घरांत आपणाक आपोवन केल्लें कर्म आनी तसो फळ जावन राजू आयल्लो. आपलें पाप कळनाशें खंयच्या गी एका रैताक धरून करीमणी बांदयल्लो हो राजप्पा गावडा. उपरांत राजूचें जनन. एकानेक उडास येता निंगीक. राजून कितें तरी केल्यारी राजू गौडाचेंच संतान. आनी जानकीक, जानकीक आतां 4 म्हयने जाल्यात आनी 2 म्हयन्यांनी ताका मरुराक धाडूंक आसा. पयल्लें फळ खार करीजे, गांवांत गम्मत करीजे. लिंगे गौडा पापय जाता म्हणून संतोशान आसतना राजू आनी जानकीचें पापाचें कृत्य माजवन गेल्लें. स्त्री आशेल्यार कितेंय करूंक तिका सांगता हें जानकीन रुता केल्लें. जानकी त्या एका सकाळीं बागलार रावन आपलें पोट पुसतना राजूक पळयता. राजू बैलांची पाट पुसून तांकां धुताना बैल जानकीक पळयतात. तशें राजूक पळयतात. ते सदोळे तिंच मनशां बैलांक कळीत कांताना हळ्ळेंत केल्लें पाप आतां जानकीच्या पोटा भितर आसा. बैल पळयतात. पंचेती करूंक पळयल्लें सांगूंक जायनासतना करगतात. आपलो धनी राजू आनी ताचें कारभार चिंतात. एकादा डंग साकराचें फळ आपणा थंय वाडोवन येता म्हणून जानकीन चिंतल्यारी आपणाकी सुख दिल्ल्या राजूक विसराना. तें वाडोवन येवचें फळ साकराचें न्ही, बगार तुमच्याच गौडा संततीचें फळ तें म्हणून सांगूंक निंगीची जीब परताना. कांतन हळ्ळेंतलो गौडा आनी लोक मेळोन जानकीक फुलां माळची तयाराय करतना सुर्यो बुडता, परत उदेता. तशें रनांतलें काम निरंतर जावनच वेताना मरुरतावन राजूक सैरिकेचो प्रस्ताप येता. राजू आनी ताचे बैल निरंतरी वावरूनच आसात. राजूची पंचायतकी जावची ना. बैल तोंड सोडचें ना.

ताळू उमाळू शिदप्रसार एस मुंगळारा ऑगस्टाच्या 4 तारखेर सकाळी 10:11 म्हणा सर. आमचे संगी हजर असा मनेस्तीन ख्यारीन क्रास्ता गौपीन. तिचे संगी उलवून फोन करा 6364204949 संख्या. ऐकूंक विसरू नका ताळो उमाळो शिदप्रसार एस मुंगळारा तुमच्या रेडिओ सारंगार. ही जाऊन असा रंगरंगाळचिणी.